आठ पहर गुण गावा तेरी पनहा खुदाए तू बख्शंदगी शेख फरीद खैर दीजै बंदगी कवन बधाई कह सको दे अंत गुणिता कर कृपा